दुसासनले सारी तान्यो सकुनीले कुट्यो दुसासनले सारी तान्यो सकुनीले कुट्यो

उपदे सानी साये गरे गंगा जी को तीर्मा गई परमासन बाजे नेत्राची मारी राजा बाचे ध्यानामा।